0: संताम संसात रूपे
1: नमो परम तंतंग तंतंग स्वरूपे
0: नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो मंत्र मंत्रे नमो ज्ञान ज्ञाने
0: नमो जुद जुदे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो पोज पोजे नमो पान पाने
0: नमो कलह कर्ता नमो सात रूपे
1: नमो इंद्र इंद्र अनादंग भूते
0: अलंकार रूपे अलंकार अलंकार
1: नमो आचे आचे नमो बांक बंके
0: अभंगी स्वरूपे अनंगी अनाम
1: त्रिभंगी त्रिकाले अनंगी अकामे
0: कचरी चांदे अजय अलय अभय
1: अभू अजू अनास कास
0: लांजे पांजे लखे
1: पकाल ज्ञान लेख पेख
0: नाम काम गहटा
1: अनाथे परमाते।